तो तुम ते लेना, तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सेना। तू मेरा पिता, तू है मेरा माता,

0: गंभीरा तन तन वाह वाहो सर्व कला भरपूर शब्द गुरु जी दी पवित्र हजूरी अंदर हयाती दियां चंद खड़ियां संगत रूप विच सफला रहे गुरु खालसा सात संगत माई भाई वीर बुजुर्ग अजीजान बच्चे बच्चियो हाजरीन वकत जियो आओ सारे ही गल के सतगुरां दे दर घर दे मशकूर हो विए ते प्यार सहित संपूर्ण फतेह गजाविए
1: वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।
0: महाराज जी दी अपर अपार मेहरामत होई है कि आप दी हजूरी अंदर इस जिंदगी दी दौड़ धूप विचों जद्दोजहद विचों कशमकश विचों ग्रिम स्ट्रगल विचों सानू शांत पूर्वक चरण शरण मानन दा मौका बख्शिया है ते आप जी दे अमोलिक सुखदाई ते कल्याणकारी महावाकां दा कीर्तन करन सुनन दा इतफाक दिता है होर भी उसकी मेहरामत होवे जे ए सब सुनिया गाविया हिरदे वसे ते असी अमल पैरा हो सकीए। गुरु जी अपनी ही रहमत नाल ए सारे कम बनदे ने। सतगुरां दा अरशद है आप जपाए जपे सोना वरना इंसान कुछ कर नहीं सकता। एदा मन इस पासे रागव ही नहीं हो सकता जब तक उसकी कर्म निवासी रहमत प्रसाद अनुग्रह शफकत अनायत न होवे। आप जपाए जपे सोना आप गवाए सोहर गुनगा इसलिए निरंकार जी दे गुण गाउण दा सुन दा सुभाग मिलिया है। एक गल भी सानू याद रखनी उचित है कि गुण ना गाउण नाल उस वाहिगुरु दा कुछ घटदा नहीं ते गुण गाउणा कोई रिश्वत देनी नहीं इस नाल उसका कुछ बढ़दा भी नहीं। गुण ना गाउण नाल उसका कुछ घटदा नहीं ते एक तो लख ते लख तो भी लख जुबान हो जाए हर चक्कर हर गेड़ नाल उसका जिक्र फिकर विरद सिमरन जाप करिए ते उदा वद्दा भी कुछ नहीं क्योंकि वो साडे जिहा नहीं कि गलत प्रोपेगंडा होया ते धरती ते आ गए तख्ता सही प्रोपेगंडा या मनमर्जी का प्रोपेगंडा होया ते तख्त। अज दी दुनिया प्रोपेगंडे दी दुनिया है पर परमेश्वर दा एदे नाल कोई तुलक नहीं है ओदे विच कोई वाद घाट नहीं आती। गुरवाक ए सेध बख्शते हन जे सब मिलके आखन पाए वड्डा न होवे घाट न जाए तो फिर होछे जाए ख्याल एक उपजदे ने कि फिर फायदा की होया जे साडे गुण गाउण नाल उसकी अजमत बढ़ती नहीं है ते मुजम्मत करन नाल घटती नहीं है ते सानू की फायदा होए। अज दी इह कुंतरबाजी ते हुज्जत नहीं है गुरुआं दे वक्त भी ऐसा होया है जदों महाराज साहिब गुरु अर्जन देव महाराज जी तो ऐसा ख्याल किसी ने पुछया विचार पुछी तां सतगुरां ने आख्या भाई तैनू ते महान फायदा होवेगा तू उसदे गुण गा जो तैनू फायदा है मैं कह नहीं सकदा पर मेरी सुरत अंदर मत अंदर बुद्ध अंदर दानिश अंदर ऐसा आंदा है कि परमेश्वर दे गुण गाउण नाल तेरे दिल तो आलूदगी कसाफत गलाजत मैल जन्मा जन्मंत्रा दी काई लथ दी जाएगी। गुण गावत तेरी उत्तर समैल परमेश्वर ते साफ शफाफ है पर तेरी आलूदगी दूर हो जाएगी। गुण गावत तेरी उत्तर समैल बिनस जाए होम बहुत वड्डी बात है। कई बार यह नेकी का रूप धार के अंदर दाखिल हो जाती है होम धार्मिक दुनिया की होम ते बड़ी ही लतीफ हुंदी है ते ए बहुत ही कसीफ भी, कसीफ मैंने मैरी, होर हंगता दुनियावी लै जाए तो लै जाए, पर धार्मिक ख्यालां दी हंगता जदो मनुख नूं हो जाए। मैं तीर्थ यात्रा कीती है, मैं दानी बड़ा हां, मैं सिमरन भजन बड़ा करदा हां, मैं रहतिया हां, फलाना अमका कुरहतिया है, जदो ए गल्लां हो जान ते गुरु साहब जी ने इनू होमे नहीं आख्या, बिख नहीं आख्या, अत नीवी गल आख्या है। होमे बिख फै ए दीर्घ रोग है जो जन्मा जन्मांतरां दा कारण ते मूजब बनता है। साहिब गुरु नानक पातशाह जगत उधार दा बीड़ा चक आपदा फर्ज समझ जल्दे बल्दे संसार नू ठंडकां ते खुनकियां प्रदान करन ले जदो रहमत दा बदल घर घर दर दर जा वसिया ते असलामी देशां अंदर भी गए, मक्के विच गए, सारी कहानी बिवाणी दास्तां वारदात आप अनेकां वारी पढ़ चुके ते सुन चुके हो। मक्के दे हाजियां दे इस बड़े भारी इकट्ठ अंदर जम्मे गफीर अंदर महान एकत्रता अंदर किसे साधारण बंदे ने, किसे जिमीदारा करन वाले ने, किसे दुकानदार ने, किसे बिजनेसमैन ने, किसे होर बाबू ने, किसे कलम दा कम करन वाले, किसे मकैनिकल बंदे ने, गुरु नानक देव जी दे लत नहीं मारी, ठुडा नहीं मारिया ते दुश्नाम नहीं दित्ती, दुश्नाम ने गाली कौड़ा बचन नहीं आखिया, बल्कि गुरु नानक देव आप नारायण कलाधार जगमय परवरे जो आप ही परमेश्वर दा साक्षात्कार स्वरूप सन, पर चूंकि साडे हम जिनस बन के आए, साडे वर्गा मूह सिर नक अंग आजा बॉडी पैकर मुजस्मा लेके आए। मैं यतन करदा हां पंच पंच छे छे शब्द कहण दे, इंतखाब थोड़ा अपना होवेगा, चुनाव आपने करना है, क्योंकि साडे हम शकल सन, हम जिनस सन, पशु पंछी हम जिनसा नूं पछाण लैंदे ने, पर मनुख ने जदो परमेश्वर हम जिनस बन के आया ते नहीं पहचाने, ते जो पहचान कीती ओनू बाबे ने आप ही अपनी कलम नाल कलम बंद कीता ते अमुल शब्द भंडार विच दर्ज कीता है। जानवर अपने हम जिनस नूं पछाण लैंदे, एक बड़े दाने फारसी दे लखारी महापुरश लिखते ने, तायर हम जिनस बहम जिनस परवास परशियन, तायर हम जिनस, तायर मैंने पंछी जानवर बर्ड, तायर हम जिनस बहम जिनस परवास कबूतर बा कबूतर बाज बा बास, अपने हम जिनसा च रल के पछाण के ए चोगा चोग दे ते परवाजा लगा दे ते उडारियां ला दे, कबूतर कबूतरां विच बाज बाजां विच, ए जानवर तां अपने हम जिनसां नूं पछाण लैंदे, लेकिन मनुख दी इक देरीना ख्वाहिश सी कि वाहिगुरु किते मेरे वर्गा बन के आ जाए, क्योंकि अगे कई होर सरूपां विच परमेश्वर आया पछाणिया नहीं गया, जे मेरे जिहा बन के आ जाए ते फिर मैं पहचान लवां जान लवां। जदों आप नारायण मनुख सूरत शकल धार के आए ते साडी पछाण ए सी, गुरु ग्रंथ साहिब विच दर्ज है, कोई कहे पूतना, कोई कहे पूतना, को कहे बेताला, कोई आखे आदमी, सारियां ने गुरु नानक देव जी नूं आदमी भी नहीं समझिया, ए फ्यू, कोई आखे आदमी नानक विचारा, मैनू ते सारियां ने बंदा भी नहीं समझिया, पूतना बेताला ही समझदे रहे। श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज अंदर अटल सच्चाई दर्ज है कि असि अपने हम जिनस परमात्मा नूं जो पहचान कीती ओ दर्शांदे ने, कोई कहे पूतना, को कहे बेताला, कोई आखे आदमी नानक विचारा, सी की अगली सत्र विच पया दीवाना साह का नानक बौराना। तो गुरु साहब जी दे जिसने ठुड्डा मारिया ओ शख्स है जिन्हें कदी पंज नमाजा विचों एक भी कजा नहीं की, جنہیں سارے روزیاں وچوں کوئی روزہ تیاگیا نہیں، جو ضیافتاں زکاتاں نمازاں روزے حج حضوریاں دا دعوے دار ہے، تے دھارمک بندیاں دا جتھے دار آگو، جس ویلے فقیرانہ لباس اندر گروہ صاحب جی نو سجدہ گاہے حضرت خلاق دنیا دے جس کونے اندر مسلمان پراوس دائے او دے سجدے دی تھا سجدہ گاہے حضرت خلاق اس ساری خلقت دے نمسکار کرن والا کیندر مکہ معظمہ کعبہ ادھر پیر کر کے ایک فقیر نو لیٹیاں ویکھیا تے کوئی عام کم کرن والا بندہ نہیں توخلے وچ آیا، او پش جر نہ سکیا چل نہ سکیا برداشت نہ کر سکیا، جنے ساری عمر جب تو ہوش سنبھالی ہے دھارمک رسومات ادا کیتیاں نے اتے کدی کوئی قضا نہیں کیتی گل جو سارے وچوں سر کڈ سرمور نکلما ٹاپ آف دی لسٹ ایسے اچیچے جیون والا دھارمک بندہ ہے، بابے دے ٹھڈا ماردا ہے، ایتھے اکتفا نہیں اندرلا ساڑا اندرلا بوجھ بارے گراں کلیجے تے زہر جو سی ان شبداں دا روپ دے کے زبان درازی بھی کردا ہے۔ بھائی گرداس جی نے اس حقیقت نو اپنی قلم نال قلم بند کردیا ہویا آکھیا ہے، جیون ماری لت دی، کوئی پنجاب تو گیا ہویا بندہ سی یا ایدے وڈے وڈیرے، کیونکہ جیون کوئی عربی دا نام نہیں پنجاب دا نام جاپدا ہے، جویں ہن کئی پشتاں باہرلے دیشاں چ بس جاون، داس انگلینڈ گئے مہاراجا دلیپ سنگھ دے اس دے انتم استھان دی زیارت لئی گئے تاں اودے صاحبزادے دا نام اوتھے الیگزینڈر لکھیا ہویا سی، اس دے گھر والی دا نام پمبا لکھیا ہویا سی، پر او گئے تے پنجاب دے سنتاں منڈ تاں پنجاب ہی سی، ایوں کچھ پرتیت ہوندا ہے سوچن نال کہ مہاراج دے مکے وچ ٹھڈا مارن والا بندہ یا اس دے وڈے وڈیرے ایتھوں پنجاب بن گئے ہون گے جدوں بابا گیا، تو جیون ماری لت دی، جیون ماری لت دی، کوئی سادھارن کم مال کرن والا بندہ نہیں، دھرم وچ پرپک تے ہورنا نو ادھر توڑن والا راہبر رہنما گائیڈ آگو، جیون ماری لت دی اے تاں ہویا نا جو عملی طور تے انہیں کیتا، تے زبان بھی قابو نہ رہی نال آکھن لگا کیڑا ستا کفر کفاری، او کافراں دا کافر تو کون ہے جدھر دنیا سجدہ کردی ہے تے خصوصاً اللہ دا کارے مرکز ہے ٹھکانہ ہے خدا دے گھر ول پیر کر کے پیا ہے، جیون ماری لت دی کیڑا ستا کفر کفاری، لتاں ول خدا دے کیوں کر پیا ہو بجگاری، ایتھے اکتفا نے کرودھ کئی شکلاں اختیار کردا ہے، پھر ہور اگے ودیا تے مہاراج نو لت تو پکڑ لیندا، بھائی گرداس جی کہندے نے ٹنگوں پکڑ پکڑ تے بس نے کسیٹیا، ٹنگوں پکڑ کسیٹیا تے کسیٹن تو بعد جڑا اثر ہویا جو تاثیر ہوئی او سب تو پہلا ایسے دے اتے ہوئی کیونکہ سپرس ہو گیا، چھو مل گئی نال لگ گیا، انج اگ بھی بڑی گرم ہوندی ہے پر اگ وچ تاخ آ جائے نا کدی چاندی لوہا سونا تے انہوں نے ہاتھ لگدا کولا تے ایک دو واری بندہ ادھر ادھر کردا ویکھیا ہے، پر جیڑی چیز جیڑی تات اگ دے وچ پے کے اوداں دی ہو جائے او نہیں ہاتھ تے لگدی، او ساڑ دیندی ہے، داغ پا دیندی ہے، چھو دے دیندی ہے، اپنے سپرس دا اثر دکھا دیندی ہے، تے میں ربی رحمت ربی رنگ وچ گرو نانک دے مہاراج سونے وانگ تا کھا چکے نے اتے گرو دے چرنا دی چھو پامے کوڑے نال کوڑے من نال سی سوڑے من نال سی، جس ویلے چھو لگی تار چلدی ہووے بجلی دی کرنٹ او دے وچ کم کردی ہووے سرکولیٹ کردی ہووے جان کے ہتھ لا دیو یا انجان پونے نال ہتھ لا دیو، انجان بندہ لا دے یا الیکٹریشن انجینئر ہاتھ لا دے، انہیں دا جو او دے وچ ربی گن ہے ازلی گن ہے جو دا جوہر ہے انہیں دکھا دینا ہے، پامی انجینئر ہاتھ لا دے، ایک دھارمک انجینئر نے یا ਜਾਂ ਇਲੈਕਟ੍ਰੀਸ਼ਨ ਨੇ ਹੱਥ ਲਾ ਦਿੱਤਾ, ਰੱਬੀ ਰਹੋ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਜੀ। ਨਤੀਜਾ ਕੀ ਨਿਕਲਦਾ ਹੈ? ਬੜਾ ਹੈਰਾਨ ਹੋਇਆ ਅਤੇ ਸਖਤੇ ਦੇ ਆਲਮ ਵਿਚ ਆ ਗਿਆ। ਮੈਂ ਏਡੇ ਵੱਡੇ ਇਕੱਠ ਅੰਦਰ ਇਕ ਫਕੀਰ ਤਬਾ, ਇਕ ਫਕੀਰ ਲਿਬਾਸ ਪਹਿਨੇ ਹੋਏ ਬੰਦੇ ਦੀ ਇਨਸਲਟ ਵੀ ਕੀਤੀ ਹੈ, ਮੁਜ਼ੰਮਤ ਵੀ ਕੀਤੀ ਹੈ, ਬੇਅਦਬੀ ਵੀ ਕੀਤੀ ਹੈ, ਠੁੱਡਾ ਵੀ ਮਾਰਿਆ, ਗਲੋਚ ਗਾਲੀ ਵੀ ਕੀਤੀ ਹੈ, ਪਕੜ ਕੇ ਉਸ ਨੂੰ ਘਸੀਟਿਆ ਵੀ ਹੈ, ਪਰ ਹਾਲੇ ਇਹਦੇ ਚਿਹਰੇ ਤੇ ਤਬੱਸਮ ਹੈ, ਮੁਸਕਾਨ ਹੈ, ਖੇੜਾ ਹੈ, ਮੁਸਰਤ ਹੈ, ਸ਼ਾਦਮਾਨੀ ਹੈ, ਸ਼ਗੁਫਤਗੀ ਹੈ, ਜਲਾਲ ਹੈ, ਕਮਾਲ ਹੈ, ਨੈਣਾ ਵਿਚ ਲਾਲੀ ਹੈ ਪਰ ਪਿੱਛੇ ਖੁਸ਼ਹਾਲੀ ਹੈ। ਇਹ ਕਿਸ ਕਿਸਮ ਦਾ ਬੰਦਾ ਹੈ? ਇਹ ਇਕੱਲਾ ਹੀ ਨਹੀਂ ਕੋਈ ਆਪਣੀ ਬੇਇੱਜ਼ਤੀ ਸਹਾਰਦਾ, ਚਾਰ ਬੰਦਿਆਂ ਦੇ ਇਕੱਠ ਵਿਚ ਤੇ ਇਹ ਹਜ਼ਾਰਾਂ ਬੰਦਿਆਂ ਦੇ ਲੱਖਾਂ ਦੇ ਇਕੱਠ ਵਿਚ ਇਹ ਮੁਸਕਾਂਦਾ ਪਿਆ ਹੈ। ਇਹ ਬੰਦਾ ਹੈ ਜਾਂ ਬਹੀ ਨਾਜ਼ਲ ਹੋਇਆ ਹੈ? ਕੋਈ ਫਰਿਸ਼ਤਾ ਸੀਰਤ ਹੈ? ਜੀਵਨ ਨੇ ਕ੍ਰੋਧ ਵਾਲੀਆਂ ਅੱਖਾਂ ਵਿਚ ਥੋੜੀ ਜਿਹੀ ਐਸੇ ਅਸਰ ਦੀ ਹੈਰਤ ਆਈ ਤੇ ਇਹਦੀ ਵੱਲ ਮਹਾਰਾਜ ਵੱਲ ਵੇਖਿਆ ਵੀ ਬਸ ਫਿਰ ਕੀ ਸੀ। ਵੇਂਦਿਆਂ ਸਾਰ ਦੋ ਇਹਦੀਆਂ ਅੱਖਾਂ ਭਾਵੇਂ ਹਾਲੇ ਗਲੀਜ਼ ਸਨ, ਕਸੀਫ ਸਨ, ਕ੍ਰੋਧ ਵਾਲੀਆਂ ਸਨ, ਪਰ ਅਗਲੀਆਂ ਅੱਖਾਂ ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿਚ ਇਹਨੇ ਅੱਖੀਆਂ ਪਾਈਆਂ ਉਹ ਅੰਮ੍ਰਿਤ ਦ੍ਰਿਸ਼ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਸਨ। ਚਾਰ ਹੋਈਆਂ ਅੱਖੀਆਂ, ਦੋ ਜੀਵਨ ਦੀਆਂ, ਦੋ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਅੱਖੀਆਂ ਚਾਰ ਹੋਈਆਂ, ਭਾਵੇਂ ਇਕ ਦੂਸਰੇ ਨੂੰ ਵੇਖਿਆ। ਤੇ ਫਿਰ ਜਿਹੜਾ ਹੁਣ ਅਸਰ ਹੋਇਆ ਇਹ ਹੋਰ ਵੀ ਅਲੌਕਿਕ ਸੀ। ਇਸ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਧੰਨ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਵਿਚ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਅਮੈ ਦ੍ਰਿਸ਼ਟ ਸ਼ੁਭ ਕਰ, ਅਮੈ ਦ੍ਰਿਸ਼ਟ ਸ਼ੁਭ ਕਰ, ਹਰੈ ਅਗ ਪਾਪ ਸਕਲ ਮਲ, ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਅਰ ਲੋਭ ਮੋਹ ਬਸ ਕਰੈ ਸਭੈ ਬਲ, ਸਦਾ ਸੁਖ ਮਨ ਵਸੈ ਦੁਖ ਸੰਸਾਰ ਹੈ ਖੋਵੈ, ਗੁਰ ਨਵ ਨਿਧ ਦਰਿਆਓ ਜਨਮ ਹਮ ਕਾਲ ਖਤੋਵੈ, ਗੁਰ ਨਵ ਨਿਧ ਦਰਿਆਓ ਜਨਮ ਹਮ ਕਾਲ ਖਤੋਵੈ, ਸੋ ਕਹੋ ਟਲ ਗੁਰ ਸੇਵਿਐ। ਟਲ ਭੱਟ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਸੋ ਕਹੋ ਟਲ ਗੁਰ ਸੇਵਿਐ, ਅਹਿਨਸ ਸਹਿਜ ਸੁਭਾਏ, ਦਰਸ਼ਨ ਪਰਸੈ ਗੁਰੂ ਕੈ ਜਨਮ ਮਰਨ ਦੁਖ ਜਾ। ਚਰਨਾਂ ਤੇ ਟੈਪਿਆ ਜੀਵਨ, ਪਹਿਲਾਂ ਤਾਂ ਨਾਂ ਦਾ ਜੀਵਨ ਸੀ, ਹੁਣ ਅੰਦਰੋਂ ਜੀ ਉਠਿਆ। ਕਈ ਬੰਦੇ ਨਾਂ ਦੇ ਚੰਗੇ ਹੁੰਦੇ ਨੇ, ਮੇਰੇ ਵਰਗੇ ਅੰਦਰੋਂ ਐੜਾ ਹੀ ਲੱਗਦਾ ਹੈ ਉਹਨਾਂ ਦੇ ਨਾਂ ਨਾਲ, ਧਰਮ ਸਿੰਘ ਅਧਰਮ, ਅੰਦਰਲੇ ਅਧਰਮੀ ਬਾਹਰਲੇ ਧਰਮੀ, ਬਾਹਰਲੇ ਸੱਜਣ ਅੰਦਰਲੇ ਕੁਸੱਜਣ, ਬਾਹਰੋਂ ਜ਼ੇਬ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਤੇ ਅੰਦਰੋਂ ਫਰੇਬ। ਜੀਵਨ ਨਾਂ ਦਾ ਜੀਵਨ, ਕਾਇਆ ਦਾ ਜੀਵਨ, ਅੰਦਰੋਂ ਜੀ ਉਠਿਆ ਕਿਉਂਕਿ ਜੀ ਦਾਨ ਦੇ ਭਗਤੀ ਲਾਇਨ ਹਰਸਿਓ ਲੈਣ ਮਲਾਏ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਦੀ ਛੋਹ ਵੀ ਹੋਈ ਤੇ ਨੇਤਰਾਂ ਰਾਹੀਂ ਇਹਦੇ ਅੰਦਰ ਇੱਕ ਜੀਵਨ ਵੀ ਇੰਸਪੀਰੇਸ਼ਨ, ਜੀਵਨ ਦੀ ਇੰਸਪੀਰੇਸ਼ਨ ਵੀ ਮਿਲ ਗਈ। ਤੋ ਸਤ ਸੰਗਤ ਜੀ, ਦਾਸ ਤਾਂ ਇੱਥੋਂ ਚੱਲਿਆ ਸੀ ਕਿ ਕਿਸੇ ਸਾਧਾਰਨ ਕਿੱਤਾ ਕਰਨ ਵਾਲੇ ਨੇ ਨਾ ਗਾਲੀ ਕੱਢੀ, ਨਾ ਟੰਗੋਂ ਪਕੜ ਘਸੀਟਿਆ ਤੇ ਨਾ ਠੁੱਡਾ ਮਾਰਿਆ। ਉਹ ਬੜਾ ਧਾਰਮਿਕ ਬੰਦਾ ਸੀ। ਕਈ ਵਾਰੀ ਪਿੰਡਾਂ ਵਿਚ ਰਹਿਣ ਕਰਕੇ ਇਕ ਤਜਰਬਾ ਹੋਇਆ ਹੈ ਦਾਸ ਨੂੰ, ਤੁਸਾਂ ਤਾਂ ਚੋਖੇ ਦੇਰ ਦੇ ਇਧਰ ਆ ਗਏ ਹੋ ਪਰ ਪਹਿਲੇ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਪਤਾ ਹੋਵੇ। ਜ਼ਿਮੀਦਾਰ ਬੜੀਆਂ ਖੇਚਲਾਂ ਕਰਕੇ, ਮੁਸ਼ਕਤਾਂ ਕਰਕੇ, ਅੱਧੀ ਅੱਧੀ ਰਾਤੀ ਉੱਠ ਕੇ, ਕੰਡਿਆਂ ਦੇ ਸਿਰ ਤੇ ਸੱਪਾਂ ਦੇ ਸਿਰ ਮਧੋਲ ਮਧੋਲ ਕੇ ਖੇਤ ਨੂੰ ਬੀਜਣ ਤੇ ਕਰਦਾ ਹੈ, ਬਾਂਹਦਾ ਹੈ, ਸੁਹਾਗੇ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਧਰਤੀ ਬਣਾਉਂਦਾ ਹੈ। ਜਦੋਂ ਮੈਦੇ ਵਰਗੀ ਹੋ ਜਾਏ ਹੁਣ ਕੱਲ ਨੂੰ ਇਹਨੇ ਬੀਜ ਪਾਉਣਾ ਹੈ, ਇਹਨੇ ਧਰਤੀ ਨੂੰ ਬੋਣਾ ਹੈ। ਲੇਕਿਨ ਕੁਦਰਤ ਦੇ ਰੰਗ, ਰਾਤੀ ਬੱਦਲ ਚੜਿਆ, ਮੋਹਲੇ ਧਾਰ ਮੀਂਹ ਵਸ ਗਿਆ, ਇਹਦੀ ਸਾਰੀ ਮਿਹਨਤ ਹੋਰ ਪਿੱਛੇ ਪੈ ਗਈ ਤੇ ਮੀਂਹ ਵਸਿਆ, ਬੀਜਣ ਤੇ ਕੀਤੀ ਹੋਈ ਧਰਤੀ ਸਖਤ ਹੋ ਗਈ, ਕੜਵੀ ਹੋ ਗਈ, ਬਹੁਤ ਸਖਤ ਹੋ ਗਈ, ਹਾਲੇ ਮਿਹਨਤ ਹੋਰ ਦਰਕਾਰ ਸੀ। ਐਨ ਕਈ ਵਾਰੀ ਸੁਖਮਨੀ ਸਾਹਿਬ ਪੜ੍ਹਦਿਆਂ, ਗੁਰਬਾਣੀ ਦਾ ਕੀਰਤਨ ਕਰਦਿਆਂ, ਹੋਰ ਨਿਤਨੇਮ ਆਦਿਕ ਕਰਦਿਆਂ, ਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੇ ਆਸ਼ੇ ਨੂੰ ਹਿੰਮਤ ਨਾਲ, ਸੂਝ ਬੂਝ ਨਾਲ, ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਦੀ ਸੋਭਤ ਤੇ ਕੁਰਬ ਦੇ ਅਸਰ ਨਾਲ ਨਿਭਾਉਂਦਿਆਂ ਨਿਭਾਉਂਦਿਆਂ ਮਨ ਬੀਜਣ ਤੇ ਹੋਇਆ ਹੁੰਦਾ ਹੈ ਤੇ ਜਦੋਂ ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਲੋਭ ਮੋਹ ਹੰਕਾਰ ਜਾਂ ਸ਼ਬਦ ਸਪਰਸ਼ ਰੂਪ ਰਸ ਗੰਧ ਦੀ ਬਾਰਿਸ਼ ਹੀ ਨਹੀਂ ਪੈਂਦੀ, ਗੜੇ ਮਾਰ ਵੀ ਹੋ ਜਾਂਦੀ, ਧਰਤੀ ਸਖਤ ਹੋ ਜਾਂਦੀ। ਜੀਵਨ ਦੀ ਗੱਲ ਬਣ ਚੱਲੀ ਸੀ क्योंकि बाबा नानक उत्थे पहुंच चुके सन, लेकिन होमे दी ऐसी बारिश होई कि इहदा मन फिर करड़ा हो गया। इस तरह धर्म दी कई वारी जड़ी हंगता हुंदी है बड़ी लतीफ हुंदी है, बड़ी महीन हुंदी है, बड़ी फाइन हुंदी है, ते इहनूं डॉक्टर भी कोई बाबे नानक वर्गा ही दूर करे तां करे, हर किसे दा कम नहीं होया करदा। इहो धार्मिक बंदिआं नूं भी कई वारी रोग ते जरासीम चुमट जांदे ने। बाबे नानक ने उहदा उद्धार कीता, ओदे बदौलत कई होरनां नूं भी इह पता लगा कि खुदा इक जगह नहीं है, खुदा हाजर बबत दाएं बबी दीदार पाकिशरा न गिरदावे दरो हायल न दरियाओ न साहला चिरा बेहूदा में गर्दी बसहराओ बदश तैदल चुआ सुल्तान खूबा करदा अंदर दीदा मंजल हा। भाई नंद लाल साहब जी गोया गुरु गोबिंद सिंह जी दे मकबूल तरीन सिख कहंदे ने, ते इसलिए गुण गाउन नाल परमेश्वर दा जस गाउन नाल परमेश्वर नूं ना कोई फायदा हुंदा है, ना गाउन नाल ना कुछ ओहदा कटदा है। ठंड लगदी है, सूरज चमक रहा है, धुप विच बह जाओ तां सूरज दा कुछ वधदा नहीं, ते जे ना बैठो तां ओहदा कटदा कुछ नहीं। कुर्रा हवाई चल रहा है, इह तों फायदा उठा लो तां इहदा कुछ वधिया नहीं, ते जे हुस्सड़ विच बैठ के कोई होर रोग लाउणा है ते ओहदा कुछ कटिया। गुरु साहिब जी फरमांदे ने, ऐ इंसान हुजता ना कर, तेरे उत्ते परमेश्वर दे तां बेअंत बेअंत एहसानात ने, ते तू उसदे जिन्ने भी गुण गाए ओह थोड़े ने ते बजा ने। बाबे नानक नूं तां एडा चाओ सी सतसंग जी, मोंडी बाबा जी तां एडे चाओ विच आउंदे ने। जपजी साहिब दी 32वीं पौड़ी दा ध्यान करो, दिमाग विच लियाओ, ओहदे विच सतगुरु जी दा चाओ कुछ नजर पैंदा है। हे मेरे मालिक, तेरे च एक नहीं अनेकां गुण ने, अनेकां गुणा दे मालिक, मैनू चाओ भी कनेरा है कि तेरे गुण बयान करा, लेकिन मजबूरी है ओए कि तेरे गुण बेअंत ने, मेरी जुबान एक है। गैबों आवाज आई, फिर की चाहना है? बाबे आखिया, यही चाहना हां कि एक जुबान नू लख जुबाना विच बदल दे, फिर मेरे गुण कह पाएगा। गैबी आवाज, हजूर ने आखिया, नहीं नहीं, हे गुण निधान, तेरे बेअंत गुण ते वसफ ने 20 लख जुबान भी थोड़ी है। 20 लख जुबान, एक तो लख जुबान, लख तो 20 लख जुबान, ते एदे नाल मैं कहिंदा ही जावां कहिंदा ही जावां कहिंदा ही जावां, ये दरअसल चाओ है। एक दूजी भाव, लख होए लख होवे लख 20 लख लख गेड़ा आखिया है, एक नाम जगदीश। गुरु साहिब जी सानू सेध दिंदे ने कि बनी ना इंसान, यही एक तरीका है परमेश्वर नाल इक मिक होण दा, वासले हक होण दा। इह तरह इहो तां वे है, इहो ते ढंग है, इहो ही जुगत है, किथे दी किथे पहुंचण दी, परमेश्वर दे दर हाजर होण दी, वासले हक होण दी, इक ईश होण दी। इह तरह पत पबड़िया चढ़िया हुए मैंने एक ईश्वर उसका रूप बनने वास्ते सानू ओदे गुण गाने चाहिए ने। जिन्हें गुण गाए उन्हें शौक नाल शौक नाल उमा ते उत्साह नाल आखिया, परमेश्वर ने मेरे सिर उपर हथ धरके मेनू एक दात बख्शी है, नाम रकम दे दिता है, हुण मैं माला माल हो गया हां, हुण मैं साहिब जर हो गया हां। आओ असा सारे रल के ए तुक गावीए, मेरे हीरे हिरदे विच रतन नाम हर वसिया, दुनिया दे रतना जवाहरातां जुमरदां पन्निया नीलम ते इना लालां दी कोई कीमत है, लेकिन रतन नाम अमोलक है, एदी कोई कीमत ने। ते गुरदेव कहंदे ने, मैनू तां ए देख के परमेश्वर ने माला माल कर दिता है।